अनंतत जी हर अनक अनेक अनंता तेरी अनक करै हर पूजा जी तप तापह जपह बेंता तेरे अनेक पड़ै बहु सिमरत शास्त्र जी कर क्रिया खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई तू जग जग एको सदा सदा तू एको जी तो नह चल करता सोई तुद